ए दाजू, ए भाई, ए दीदी, ए बहनी, काले रामे हरी श्यामे भुंटे नपटे चपटे गोरे कायला मायला सैला ठैला ना चला।